0: Aima tak tega nabu jomnare dureng sukmati biruli undo akunye juri kupat. Ila arpa mien bepta jagar bu ayumia okonre chai akaring mien sor swarojgar bisere. Jafagar tanakin Narayan saunya undo Jagannath hisalote. Ila marbu ayum kunye.
1: Anjar tum do Narayan saunya mana? Hatu dale bana hamtu ondo parkan do abu tantanagar parkan
0: acha esu ho ko matna do narana kurde kaji byavsay kaji chi nimin ho ko mane nipatrpa jana jitna ko paiti do aben na do chilkin paiti ko ben paiti tane
1: aling do byavsay ge mina endo byavsay re rup raling do chai dukan ling kula dara en abu chai basa tambu chok rage endo chai wala ge byavsay ling byavsay tane
0: acha ಅಂದೋ ಅಬನ ಆ ಆಲ್ ಪಡಾವದು
1: ಅಲಿಂಗೆ ಆಲ್ ಪಡಾವದು ಅಲಿಂಗ್ದೋ ಮೆಟ್ರಿಕ್ ಆಲ್ ಕೇತನ ಮಲಿಂಗ್ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಲೈನ್ ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಲಿಂಗ್ ಡಿಪ್ಲೊಮ ಕನ ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಎತೆ ಏಯಾ
0: ಚಂದೋ ಜೆಸೆ ನೆನಾರ್ ಕೊತೆ ಜಾನಕ ಬನ್ ಪಾರ್ಟಿ ಬೇಕನ
1: ಏಯಾ ನ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಚವಾ ಕೇತನ ಮಲಿಂಗ್ ಎನ್ ಎಸ್ ಎಸ್ ಎಸ್ ಎಸ್ ಸಿಮೆಂಟ್ ಕಂಪನಿ ರೆಲಿಂಗ್ ಪಾರ್ಟಿ ಕಿನ 9 ಸಾಲ್
0: ಹಾ
1: ಏಯಾ
0: ಅಚ್ಚಾ ಅಂದೋ ಅಬನ್ ಚಿರ್ಕ ಬನ್ ಉಡುಕಡ ಚಿನಿಪಾ chai akaring ti achi chai re byavsay kulare bugine
1: inage en chai basar abu nipan lel bagra chi kullar re chai kan motel na an jab tak kan kol le rada endo impa kullar re chai ondo tanduri chai men ta komeni ya ina abu south palya le patikin karnatak par do impa nu hotel ki nipa katel na en isep tagar पैसा ही अगर पैसा ही कमाते अगर बिना तो चाय तरह या नौकरी तरह जात चिल के तरह कमाओ दे ये मिलते आज मुड़ कुड़ा इन्हें इन दो बाग के चना निपा तंदुरी चाय लिंग खुलाओ कुड़ा इन दो शुरू रहते हैं मिंग जो का संघर्ष तो हो बाय नहीं है लेकिन सुबह सुबह तो सभी लोगों को रांसाई डी ने को उन्होंने बनी को चलाओ डी ने कुल्लर रहना
0: इन दो ना जैसे चाय दुकान में खुला होता है इन दो हो को तो मतलब ना तो